तू कट कट अंतर सर्व निरंतर जी, हर एको पुरख समाना, एक दाते एक पेथारी जी, सब तेरे चोज विडाना, तू आपे दाता आपे भुगता जी, हाओ तुद बिन अवर न जाना।

भगत से भगत भले जन नानक जी जो भाव है मेरे हर भगवंता तू आद पुरख अपरंपर करता जी तुद जेवड अवर न कोई तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू निःचल करता सोई

गत अवगत की चिंत नाही, सतगुरु फुरमाई जाके आस नाही, निराश नाही, चित्त सुरत समझाही।